नाचे सभम शीष ते सम श्री काल नाचे करे कोट को उतरे कोट ओट बचे गो न क्यों करे काल चोट लिखे जंत्र के ते

हे नानक जी ये गल दसो, एक पासे ते तुसी उदासी पेख तारिया पे, एक पासे तुहाडे बाल बच्चे तुहाडा परिवार, तुसी गृहस्थी हो।

भूते सदायंग संगे अभंगं विभूते चत्र चक्रवर्ती चत्र चक्र भुगते स्वयंभव सुभं सर्वदा सर्व जुगते दुकालं प्रणासी दयालं स्वरूपे सदायंग संगे अभंगं विभूते सदायंग संगे अभंगं।